नमस्कार धाराशिव, FM 101.3 MHz आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 24 श्रावण शके 1948, 15 ऑगस्ट 2026. आकाशवाणी धाराशिव केंद्र ऐकणाऱ्या आमच्या सर्व श्रोत्यांना स्वातंत्र्य दिनांच्या हार्दिक शुभेच्छा. सकाळचे 5:56 होत आहेत. श्रोतेहो, प्रसारणाच्या सुरुवातीला ऐकूयात मंगलध्वनी.

0: जारी रखने की अनुमति की मांग की थी, जिनके विरुद्ध पहले ही आरोप पत्र दाखिल किया जा चुका है। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणी धाराशिव केंद्र FM 101.3 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सकाळचे 6:05 झाली आहेत। श्रोतेहो, प्रसारित करत आहोत स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं देशवंदना हा देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम। कार्यक्रमाच्या सुरुवातीला लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं देशभक्तीपर गीत ऐकूयात। संगीत आहे मधुकर गोळवळकर यांचं।

श्रोतेहो, तिरंगा हा केवळ आपल्या देशाचा ध्वज नाही, तर तो आपल्या शौर्याचा, त्यागाचा आणि विजयाचा अभिमान आहे.

ज्या मातीने आपल्याला जन्म दिला, ज्या भूमीने आपल्याला ओळख दिली, त्या मातृभूमीप्रती प्रेम आणि अभिमान व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे.

भारतभूमी ही शूरवीरांची भूमी, त्याग शौर्य आणि बलिदानाची गौरवशाली परंपरा लाभलेली आपली भारतभूमी.

कवी आनंदराव कृष्णाजी टेकडे यांनी लिहिलेलं आणि श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं हे देशभक्तीपर गीत आपल्या महान मातृभूमीचा गौरव, सत्य, न्याय, शौर्य आणि त्यागाची परंपरा अत्यंत प्रभावीपणे या देशभक्तीपर गीतातून श्रोते हो आपण ऐकले. आपण ऐकत आहात देशवंदना, हा देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम.

श्रोतेहोया, स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं हृदयात देशभक्तीपर जीवाभावाची भावना जागृत करणारं देशभक्तीपर गीत आपण ऐकलं उत्तरा केळकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात.

0: देशवंदना हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 6:35 होत आहेत.
1: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
1: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
2: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
0: आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 6:35 झाली आहेत. आता ऐकूयात आज प्रसारित होणाऱ्या आमच्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर 6:45 प्रादेशिक बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 6:55 देशभक्तीपर गीत. सकाळी 7 स्वातंत्र्यदिनानिमित्त दिल्ली इथं ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्याचं आणि त्यांच्या राष्ट्राला उद्देशून संदेशाचं थेट प्रसारण दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 8:15 लख लख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 8:40 मराठी देशभक्तीपर गीत. सकाळी 9-10 या वेळेत विविध भारतीचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. मराठी देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम सकाळी 10:00. 10:30 गीतांजली हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम सकाळी 11:00. यामध्ये उस्ताद बिस्मिल्ला खान यांनी सनईवर वाजवलेला राग ललत आपण ऐकू शकाल. 11:30 गीतबहार हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 12:00 वनिता मंडळ हा महिलाविषयी कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. या कार्यक्रमात स्वातंत्र्यदिनानिमित्त महिला क्रांतिकारक विषयी विशेष कार्यक्रम, महिला क्रांतिकारकांच्या शौर्यगाथा. 1 ते 5 विविध भारतीचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान 1:40 नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. 5:00 हिंदी देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम. 5:30 युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. 6:05 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. 6:10 देशभक्तीपर गीतरचना. 6:30 घे भरारी हा युवा मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 7:15 वृत्तविशेष आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. किसानवाणी हा प्रायोजित कार्यक्रम 7:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्री 8:15 स्वातंत्र्यदिनानिमित्त विशेष ध्वनिचित्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. 8:30 सप्ताह संसद में आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 9:00 विविध भारतीचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून. 9:30 स्वातंत्र्यदिनानिमित्त दिल्ली इथं ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेला दिलेल्या संदेशाचं मराठी अनुवाद मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकू शकाल. आम्ही तो कार्यक्रम सहक्षेपित करू. आणि रात्री 10:00 मराठी पत्रगीत हा कार्यक्रम. तर श्रोत्यो, ही होती आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 6:40 होत आहेत. ठीक 6:45 प्रादेशिक बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करू. दरम्यान जाहिरात संदेश छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

0: यांच्यातला पहिला कसोटी क्रिकेट सामना आजपासून गॉल क्रिकेट स्टेडियमवर रंगणार. आता सविस्तर बातम्या. देशभरात 80व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याची तयारी उत्साहात सुरू आहे. थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होणार आहे. त्यानंतर पंतप्रधान लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करतील. भारतीय हवाई दलाच्या 2 हेलिकॉप्टरद्वारे कार्यक्रमस्थळी पुष्पवृष्टी केली जाईल, तसंच राष्ट्रध्वज फडकवताना 21 तोफांची सलामी दिली जाईल. यंदा प्रथमच या सोहळ्यात वंदे मातरम गीत गायलं जाईल आणि त्यानंतर राष्ट्रगीत म्हटलं जाणार आहे. विविध क्षेत्रातील सुमारे 5,000 विशेष अतिथींना लाल किल्ल्यावरील कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. यात विविध योजनांच्या लाभार्थ्यांचा देखील समावेश आहे. स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त मुंबईत मुख्य शासकीय कार्यक्रमात आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल, तर राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते पुण्यात विधान भवनात ध्वजारोहण.
1: तत्कालीन उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्याविषयी राष्ट्रपतींनी कृतज्ञता व्यक्त केली. त्या म्हणाल्या,
2: जो हमारा देश स्वतंत्र हुई उस समय देश के विभाजन के गंभीर परिणामों के साथ साथ 550 से अधिक रियासतों को नव स्वाधीन भारत के साथ जोड़ना भी एक असाधारण चुनौती थी. पटेल ने राजशाही व्यवस्थाओं को समाप्त करके हमारे स्वाधीन लोकतंत्र में उनका विलय किया. एक कृतज्ञ राष्ट्र की ओर से लौह पुरुष सरदार वल्लभ भाई पटेल की पावन स्मृति को मैं सादर नमन करती हूँ.
1: राष्ट्रपतींनी काल 78 शौर्य पुरस्कार जाहीर केले. त्यात 9 कीर्तीचक्र, 20 शौर्यचक्र, 41 सेना पदक, 30 नौसेना पदक आणि 5 वायुसेना पदकांचा समावेश आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त राजधानी दिल्लीत लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सकाळी 7 वाजता ध्वजारोहण होणार आहे. मुंबईतील मंत्रालयात सकाळी 9:05 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तर पुण्यात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. राज्यात जिल्हा मुख्यालयांवर संबंधित पालकमंत्री आणि मंत्र्यांच्या हस्ते तसंच सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सकाळी 9:05 ध्वजारोहण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल छत्रपती संभाजीनगर इथं भव्य तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. औरंगपुरा इथं महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करून निघालेल्या या पदयात्रेत मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे, राज्य मंत्रिमंडळातले अनेक सदस्य, लोकप्रतिनिधी, शालेय तसंच महाविद्यालयीन विद्यार्थी, राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट्स तसंच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले. यावेळी केलेल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी नवसंशोधनात तरुणाई अग्रेसर असून त्या बळावरच विकसित भारत म्हणून वाटचाल करत असल्याचं सांगितलं. मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही याचा मुख्यमंत्र्यांनी पुनरुच्चार केला. ते म्हणाले,
2: जो हमारा देश स्वतंत्र होई उस समय
3: आदरणीय मराठवाडा तर आज खऱ्या अर्थाने परिवर्तनाच्या वाटेवर उभा आहे. आमचा संकल्प आहे मराठवाड्याच्या या पिढीने दुष्काळ पाहिला पण मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ

0: दुष्काळ मुक्त मराठवाड्याकडे आता वाटचाल चालू झाली आहे. या मराठवाड्याला सुजलाम सुफलाम करायचं हा आपला प्रयत्न आहे.
1: या पदयात्रेनंतर स्वयंसेवकांच्या पथकानं संपूर्ण परिसराची स्वच्छता केली. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल जालना इथं रेशीम कोष बाजारपेठेच्या नवीन इमारतीचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी जालन्यात रेशीम वस्त्राचा नवीन ब्रँड तयार करण्याचं आवाहन केलं. शेतकऱ्यांना आर्थिक विकासासाठी रेशीम उद्योग हा उत्तम पर्याय असून उत्पादनासोबतच त्याची व्हॅल्यू चेन तयार होण्याची गरज मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. रेशीम कोष बाजारपेठेच्या विविध प्रक्रिया विभागांची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी 7 प्राथमिक आरोग्य केंद्रांचं लोकार्पण तसंच अंबड इथं नवीन पोलीस ठाण्याचं उद्घाटनही करण्यात आलं. विभाजन विभीषिका स्मृती दिवस देशभरात काल पाळण्यात आला. यानिमित्तानं परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीनं कल्याण मंडप इथं फाळणीच्या आठवणी दाखवणाऱ्या चित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. 17 ऑगस्टपर्यंत दररोज सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं राहणार आहे. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबिंदर सिंग बादल यांना काल नांदेडच्या रुग्णालयातून सुटी देण्यात आली. परवा एका इसमानं केलेल्या हल्ल्यात बादल जखमी झाले होते. या हल्ल्यात बादल यांचा बचाव करताना जखमी झालेले विशेष पोलीस निरीक्षक संतोष केंद्रे यांची बादल यांच्या सुविद्य पत्नी माजी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी रुग्णालयात भेट घेऊन चौकशी केली. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी वसतिगृह म्हणजे उज्ज्वल भविष्याची पायाभरणी असल्याचं उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी म्हटलं आहे. काल बीड इथं लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाअंतर्गत संत भगवान बाबा मुलांच्या शासकीय वसतिगृहाच्या इमारतीचं उद्घाटन केल्यानंतर त्या बोलत होत्या. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यावेळी उपस्थित होते. या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असून कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी अशा सूचना पवार यांनी याबाबतच्या बैठकीत दिल्या. दरम्यान पवार यांनी जिल्हा क्रीडा संकुलाला अचानक भेट देऊन विविध विकास कामांची पाहणी केली. स्वदेशी उत्पादनांचा अधिकाधिक वापर करून देशाच्या विकासात योगदान द्यावं असं आवाहन केंद्रीय क्रीडा आणि युवा कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केलं आहे. काल छत्रपती संभाजीनगर इथं स्वदेशी एक्स्पो 2026 या 3 दिवसीय प्रदर्शनाचं उद्घाटन केल्यानंतर त्या बोलत होत्या. स्वदेशी वस्तू वापरावर भर देण्याचं आवाहन खडसे यांनी केलं. त्या म्हणाल्या,
2: मी आदरणीय आपल्या देशाचे प्रधानमंत्री जी म्हणतात की स्वदेश प्रोडक्टला आपण जास्त जास्त प्रमोट केलं पाहिजे. आपण हाही प्रयत्न केला पाहिजे की आपली संस्कृती जगासमोर कशी जाऊ शकते. म्हणून सगळ्यात आधी आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की आपल्या देशातले जे आपले स्वदेशी प्रोडक्ट आहे ते आपण आधी स्वतःहून त्याचा प्रचार प्रसिद्धी करणं अत्यंत गरजेचं आहे.
1: येत्या 16 तारखेपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनात हस्तकला आणि हातमाग वस्त्रांच्या विविध दालनांना भेट देता येणार आहे. हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यात कवडा इथल्या सावित्रीबाई फुले आदिवासी विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी फलक लेखनाच्या माध्यमातून स्वातंत्र्याचे एकच मागणे माझी मराठी शाळा निरंतर सुरू राहो असा संदेश दिला आहे. दरम्यान हर घर तिरंगा मोहीम सध्या राबवण्यात येत आहे. प्रसिद्ध कवी गीतकार दासू वैद्य यांनी नागरिकांना आपल्या घरावर तिरंगा फडकवण्याचं आवाहन केलं आहे.
3: आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा. आपला हा राष्ट्रीय सण आहे. स्वातंत्र्याचा क्षण आपल्यापर्यंत येण्याकरता कित्येक क्रांतिकारकांनी समाज सुधारकांनी स्वतःचं बलिदान दिलेलं आहे. त्यामुळं स्वातंत्र्य दिनाचं महत्व खूप मोठं आहे, आपण ते जाणतोच आहोत. हर घर तिरंगा नावाची हा उपक्रम राबवण्यात येतोय. प्रत्येक घरात तिरंगा फडकला पाहिजे, या जल्लोषात आपण सामील झालं पाहिजे, आपल्या घरावर तिरंगा लावला पाहिजे.
1: हिंगोली जिल्ह्यात विकासात्मक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवक तथा संस्थांना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे जिल्हा युवा पुरस्कार काल जाहीर करण्यात आले. पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते आज हे पुरस्कार प्रदान केले जातील. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात काल वृक्षारोपण करण्यात आलं. कुलगुरू डॉ मनोहर चासकर आणि प्र कुलगुरू डॉ अशोक महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्र संकुल परिसरात हा उपक्रम राबवण्यात आला. रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी काल बीड इथं विविध योजना

काल या सीसीटीव्ही निगराणी प्रकल्पाचं लोकार्पण करण्यात आलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. देशाच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वत्र ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांचं आयोजन. विकासाचा लाभ समाजातल्या अखेरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याला सरकारचं प्राधान्य. राष्ट्रपतींचं प्रतिपादन. आणि जालना इथं रेशीम कोष बाजारपेठेच्या इमारतीचं

0: داخلہ کی خبریں سنیے۔ ہمارے سبھی سامعین کو یوم آزادی کی مبارکباد۔ سرخیاں: ملک کے 80ویں یوم آزادی
1: FM 101.3 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं धाराशिव केंद्र। सकाळचे 6:50 झाली आहेत।

0: आकाशवाणीच्या धाराशिव केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. श्रोते हो, प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.
1: आजादी के 80 गौरवशाली वर्ष, हर भारतीय को हार्दिक बधाई. राष्ट्र निर्माण, आत्मनिर्भर भारत और डिजिटल भारत की नई पहचान BSNL, देश के साथ, देश की तरक्की के साथ.
0: कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात घरकुल या चित्रपटातील हे देशभक्तीपर गीत.

0: राणी वर्मा आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील ग दि माडगुळकर यांची देशभक्तीपर गीतरचना आपण ऐकली. संगीत होतं सी रामचंद्र यांचं.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.

0: महेंद्र कपूर आणि उत्तरा केळकर तसंच सहकाऱ्यांच्या स्वरातील देशभक्तीपर गीत रचना आपण ऐकली. चित्रपट होता हीच खरी दौलत. श्रोतो, याबरोबरच देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 7 वाजत आहेत. स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्ली इथं ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्याचं आणि त्यांच्या राष्ट्राला उद्देशून संदेशाचं थेट प्रसारण दिल्ली केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.
1: जहां से आप भारत के 80वें स्वतंत्रता दिवस के अवसर पर ध्वजारोहण समारोह और भारत के माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी द्वारा

महेंद्र कपूर, लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील मनोज कुमार यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं उत्तम सिंग यांचं. चित्रपट होता क्लर्क.

0: हरिहरन यांच्या स्वरातील पी के मिश्रा यांचं देशभक्तीपर गीत आपण ऐकलं. संगीत होतं ए आर रहमान यांचं आणि चित्रपट होता रोजा.
1: World Test Championships 2024.

आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 80व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांच्या हस्ते नवी दिल्लीत लाल किल्ल्यावर ध्वजारोहण. या सोहळ्यात प्रथमच वंदे मातरम गीताचं सादरीकरण. विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्यासाठी सप्तधारा शक्ती या संकल्पनेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा. नवभारताच्या उभारणीसाठी स्वतःपेक्षा देशहिताला महत्व देण्याचा संकल्प सगळे मिळून करू पंतप्रधानांचं आवाहन. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचं देशाला संबोधन. युद्ध आणि अस्थिरतेच्या काळात वेगानं आर्थिक वाढ झाल्याचं प्रतिपादन. आणि भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना आजपासून रंगणार. आता सविस्तर बातम्या. आगामी काही वर्षात विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्यासाठी सप्तधारा शक्ती या संकल्पनेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. उत्पादन क्षमता, कृषीमाल आणि अन्न प्रक्रिया, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, गतिशक्ती, संरक्षण आत्मनिर्भरता, हरित आणि नील अर्थव्यवस्था तसंच योग, कला, वन्यसंपदा यांसारखी देशाची सुप्त शक्ती या 7 शक्तींच्या सहाय्यानं आपण देशाला नव्या उंचीवर नेऊ शकतो असं पंतप्रधान म्हणाले. 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त नवी दिल्लीत लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. त्यानंतर त्यांनी लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून भाषण केलं. विकसित भारताचं स्वप्न साकार करताना युवा शक्तीचं सामर्थ्य महत्वाचं ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 2047 स्वातंत्र्याची 100 वर्ष पूर्ण करताना विकसित भारत होण्याचा देशाचा निर्धार आहे. मोठी स्वप्न संकल्प देशाला प्रगतीच्या दिशेनं नेतात, देशाचं सामर्थ्य वाढवतात आणि त्यातूनच स्वप्न साकार होतात असं प्रतिपादन पंतप्रधानांनी केलं. आज प्रत्येकाच्या मनात वंदे मातरमची देशप्रेमाची भावना आहे. आज देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्वचा त्याग आणि बलिदान करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचं स्मरण करण्याचा दिवस आहे याची पंतप्रधानांनी आठवण करून दिली. गेल्या 12 वर्षात देशात विकासाची गती वाढते आहे. सर्व क्षेत्रात कित्येक पटींनी प्रगती झाली आहे.

0: विकसित भारताचं स्वप्न आता दूर नाही. हे स्वप्न साकार करण्यासाठी आत्मविश्वासाबरोबरच आत्मनिर्भरतेची गरज आहे. याच दृष्टीनं देशात अनेक धोरणं तयार करण्यात आली आहेत. सेमीकंडक्टर उत्पादन, दुर्मिळ खनिजं, ऊर्जा सुरक्षितता या क्षेत्रात आत्मनिर्भरतेसाठी अत्यंत वेगानं काम सुरू आहे. इंधन तेलाच्या आयातीवरचं अवलंबित्व कमी करण्याचा भारताचा प्रयत्न आहे, असं पंतप्रधान म्हणाले. देशातल्या परिस्थितीबाबत सतत नकारात्मक वातावरण तयार करून नागरिकांना घाबरवण्याचं काम काही जण करत होते, मात्र आम्ही नागरिकांना सर्वोच्च प्राधान्य देत जगातल्या संकटांचा सामना यशस्वीपणे करत आहोत. आज भारताकडे जगातले देश सुरक्षित, शक्तिशाली, वेगानं प्रगती करणारा देश म्हणून पाहत आहेत. त्यामुळेच भारतातली गुंतवणूकही वाढत आहे. अशावेळी आपल्याला जागतिक स्पर्धेला यशस्वीपणे सामोरं जावं लागेल. या शतकातली आगामी 25 वर्ष आपल्यासाठी महत्वाची आहेत. या काळात आपल्याला आपली विचारसरणी, कामाची पद्धत बदलावी लागेल, सुधारणा घडवाव्या लागतील, असं पंतप्रधानांनी सांगितलं. देशाच्या उज्ज्वल सामर्थ्यशाली युवा पिढीसाठी नशामुक्त भारत मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावं, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. आगामी वर्षभरात 1 कोटी युवकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचं प्रशिक्षण देण्याची घोषणा त्यांनी केली. मध्यमवर्गीय घरांमधील विद्यार्थ्यांसाठी विविध परीक्षांचं मोफत ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी काम सुरू असून देशातल्या क्रीडा प्रतिभेचा शोध घेण्यासाठी अभियान राबवलं जाईल, असं मोदी यांनी यावेळी सांगितलं. स्वतःपेक्षा देशहिताला महत्व देण्याचा संकल्प आपण सगळे मिळून करूया, एकमेकांच्या साथीनं नवा भारत घडवूया, असं आवाहन त्यांनी देशवासियांना केलं. जनगणनेच्या कामामध्ये युवा पिढीनं योगदान देण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं.
1: मैं देश के नौजवानों कहता हूं कि आप अपने परिवार के लोगों को बिठा करके पूरे फॉर्म को समझिए. पहले कागज पे फॉर्म को भर दीजिए, कोई गलती है तो करेक्ट कर लीजिए और फिर टेक्नोलॉजिकली उसको डिजिटली इसको अपलोड कर दीजिए. आप देखिए इतना बड़ा काम देश कर लेगा और देश का समय और शक्ति सही काम के लिए उपयोग आएगा. और इसलिए मेरे देश के नौजवानों को जनगणना के इस काम में सक्रियता से जुड़ने के लिए मैं आग्रह करता हूं.
0: यावर्षी प्रथमच स्वातंत्र्यदिन सोहळ्यात लाल किल्ल्यावरून वंदे मातरम गीताचं सादरीकरण झालं. देशभक्तीनं भारावलेल्या वातावरणात झालेल्या या सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील 5,000 मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्रातही स्वातंत्र्यदिनाचा उत्साह आहे. मुंबईत मंत्रालयात झालेल्या मुख्य शासकीय कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं, तर राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते पुण्यात विधानभवनात ध्वजारोहण झालं. ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशाला संबोधित केलं. जगाच्या अनेक भागात युद्ध आणि अस्थिरता असतानाही भारताची अर्थव्यवस्था वेगानं वाढणारी मोठी अर्थव्यवस्था म्हणून आगेकूच करत आहे, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यावेळी केलं. शाश्वत विकासाची 2030 साठीची काही उद्दिष्ट भारतानं वेळेआधीच पूर्ण केल्याचं त्यांनी नमूद केलं. राष्ट्रहित हा भारताच्या परराष्ट्र धोरणाचा पाया असून शांतता, सहकार्य, संवाद आणि वसुधैव कुटुंबकम हा विचार हे त्याचे 4 भक्कम खांब आहेत, असं त्यांनी सांगितलं. ऑपरेशन सिंदूरनं भारताच्या लष्कराचं दहशतवादाविरोधात अचूकतेनं कारवाई करण्याचं सामर्थ्य दाखवून दिलं आहे. देश नक्षलमुक्त झाला आहे. एकेकाळी नक्षलग्रस्त असलेला प्रदेश आता उत्साहानं भारलेला असणं हे मोठं यश असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. विद्यार्थी म्हणजे भारताच्या भविष्याचे रचनाकार असून प्रत्येकानं त्यांचं भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सार्वजनिक सेवेतील परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी सरकार ठोस उपाययोजना करत आहे, असं त्यांनी सांगितलं. देशाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला संरक्षण दल आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील जवानांसाठी 78 शौर्य पुरस्कार प्रदान करण्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली आहे. यापैकी 13 पुरस्कार मरणोत्तर प्रदान केले जाणार आहेत. यामध्ये 9 कीर्तीचक्र, 1 बार-2 शौर्यचक्र, 19 शौर्यचक्र, 5 बार-2 सेना शौर्य पदक, 36 सेना पदकं, 3 नौसेना पदकं, 5 वायुसेना पदकांचा समावेश आहे. लेफ्टनंट कर्नल मॅन्युओ फ्रान्सिस पीएफ आणि मेजर जितेंद्र राठी यांना कीर्तीचक्र, तर हवालदार गजेंद्र सिंग, हेड कॉन्स्टेबल जगबीर सिंग बशीर अहमद, एसजी कॉन्स्टेबल जसवंत सिंग, बलविंदर सिंग, तारिक हुसेन आणि एसटीएफ इन्स्पेक्टर सुनील कुमार यांना मरणोत्तर कीर्तीचक्र प्रदान केलं जाणार आहे. जम्मू आणि काश्मीर, लडाख हे भारताचे अविभाज्य आणि अभिन्न अंग असल्याचं भारतानं पुन्हा एकदा स्पष्ट केलं.

आहे. दिल्लीत काल परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल वार्ताहर परिषदेत बोलत होते. पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुरू असलेले अत्याचार आणि सीमापार दहशतवादासाठी केला जाणारा या परिसराचा वापर याकडे आंतरराष्ट्रीय समुदायानं लक्ष देण्याची गरज असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. मुंबईत उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे आणि महाराष्ट्राच्या माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासह चार सदस्य

0: उमेदवारांच्या कौशल्यांमधील अंतर भरून काढण्यासाठी तयार करण्यात आली आहे असं प्रतिपादन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं. त्या नवी दिल्लीत प्रशिक्षणार्थींशी संवाद साधत होत्या. उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी, पदवीधर आणि आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या युवकांशी चर्चा केल्यानंतर ही योजना तयार करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं. क्रिकेट. भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना आज श्रीलंकेतील गॉल इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर सुरू होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 10 वाजता हा सामना सुरू होईल. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघात अनुभवी खेळाडूंबरोबरच काही नव्या चेहऱ्यांचाही समावेश आहे. इंडोनेशियात आज सकाळी 7.7 रिक्टर क्षमतेचा भूकंप झाला. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही, मात्र अनेक घरांचं आणि सार्वजनिक इमारतींचं नुकसान झालं असून तिथल्या हवामान विभागानं नुसा टेंगारा आणि सुलवेसा भागात सुनामीचा इशारा दिला आहे. ओडिशामधील पूरस्थिती गंभीर झाली असून संततधार पावसामुळे पाणी पातळीत वाढ होत असल्यानं उत्तर ओडिशातील जिल्ह्यांवर पुराचा परिणाम झाला आहे. आजही काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 80व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांच्या हस्ते नवी दिल्लीत लाल किल्ल्यावर ध्वजारोहण. या सोहळ्यात प्रथमच वंदे मातरम गीताचं सादरीकरण. विकसित भारताचं लक्ष साध्य करण्यासाठी शब्दधारा शक्ती या संकल्पनेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्वातंत्र्यदिनी घोषणा. नवभारताच्या उभारणीसाठी स्वतःपेक्षा देशहिताला महत्व देण्याचा संकल्प सगळे मिळून करू, पंतप्रधानांचं आवाहन. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचं देशाला संबोधन. युद्ध आणि अस्थिरतेच्या काळात वेगानं आर्थिक वाढ झाल्याचं प्रतिपादन. आणि भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी क्रिकेट सामना आजपासून रंगणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM 101.3 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. सकाळचे 10 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत मराठी देशभक्तीपर गीतरचना.

मानवतेचे समतेचे तू एकच आशास्थान. पराक्रमावर तुझ्या वितंबे अखंड हिंदू.

0: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पुना गार्गी आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंज वर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
1: पुना गार्गी आणि सन्स, रामनगर, धाराशिव.

मराठी देशभक्तीपर गीतरचना श्रोते हो आत्ताच आपण ऐकली ती याबरोबर देशभक्ती मराठी देशभक्ती हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीच्या धाराशिव केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. 10:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत गीतांजली हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माणसाला पंख असतात या चित्रपटातील गीत ऐकूयात.

0: पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरातील व स. खांडेकर यांची देशभक्तीपर गीत रचना आपण ऐकलीत. संगीत होतं मीना खडीकर यांचं.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना, सतर्क रहा.

0: ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना श्रोते हो आत्ताच आपण ऐकलीत. सुधीर फडके यांच्या स्वरात संगीत होतं दत्ता डावजेकर यांचं.
1: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पुन्हा गाडगे आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंज वर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
2: पुन्हा गाडगे आणि सन्स, रामनगर, धाराशिव.

विनायक राहटेकर यांची देशभक्तीपर गीतरचना पण ऐकलीत स्नेहल भाटकर आणि उषा तिमोटी आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. चित्रपट होता बहकलेले ब्रह्मचारी. आपण ऐकत आहात मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून FM 101.3 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

आनंद घन यांनी संगीतबद्ध केलेलं शांता शेळके यांचं देशभक्तीपर गीत आपण ऐकलंच. स्वर होता हृदयनाथ मंगेशकर यांचा आणि चित्रपट होता मराठा तितुका मिळवावा. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात

जगदीश खेबुडकर यांची गीतरचना पण ऐकली आशा भोसले यांच्या स्वरात. संगीत होतं वसंत देसाई यांचं आणि चित्रपट होता धन्य ते संताजी धनाजी.

0: सुधीर फडके यांच्या स्वरातील जगदीश खेवूडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं सुधीर फडके यांचं आणि चित्रपट होता आराम हराम आहे. श्रोते हो, याबरोबरच मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 11 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम.
1: आजादी के 80 गौरवशाली वर्ष, हर भारतीय को हार्दिक बधाई. राष्ट्र निर्माण, आत्मनिर्भर भारत और डिजिटल भारत की नई पहचान BSNL देश के साथ, देश की तरक्की के साथ.
0: कार्यक्रमात आज ऐकूयात उस्ताद बिस्मिल्ला खान यांनी सनईवर वाजवलेला राग ललत.

0: उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग ललत आत्ताच आपण ऐकलात श्रोते हो. याबरोबरच नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळची 11:30 होत आहेत. गीतबहार हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत. सुरुवातीला ऐकूयात दिल जले या चित्रपटातील कुमार सानू आणि आदित्य नारायण यांच्या स्वरातील जावेद अख्तर यांचं गीत. संगीत आहे अन्नू मलिक यांचं.
1: श्याम, तुझे पता है तुम्हारे बाबूजी को कभी प्यार का पैगाम भेजना ही नहीं आया.
2: क्या कहती हो शामू की माँ,
3: प्यार किससे किया है?

हरिहरन कविता कृष्णमूर्ती आदित्य नारायण आणि शंकर महादेवन यांच्या स्वरातील आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं नदीम श्रवण यांचं आणि चित्रपट होता परदेस. श्रोते हो कार्यक्रमात यानंतर ऐकूयात स्वदेश या चित्रपटातील गीत.

आनंदराज आनंद यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं स्वरचित गीत आपण ऐकलं. चित्रपट होता परदेसी बाबू. श्रोते हो, याबरोबरच गीत बहार हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. दुपारचे 12 वाजत आहेत. वनिता मंडळ हा महिलाविषयी कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करत आहोत.

मैत्रिणींनो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते.

मैत्रिणींनो, आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन. त्यानिमित्त सर्व श्रोत्यांना आणि मैत्रिणींना लक्ष लक्ष शुभेच्छा. सखींनो, प्रत्येक भारतीयाच्या हृदयात अभिमानाची भावना जागवणारा आजचा दिवस. आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहात स्वातंत्र्य दिनानिमित्त महिला क्रांतिकारकांविषयी विशेष कार्यक्रम, महिला क्रांतिकारकांच्या शौर्य गाथा, आणि त्यानंतर संवाद आपण ऐकू शकाल मैत्री पोटाची आणि मनाची. तेव्हा मैत्रिणींनो, आपल्या आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया छानशा गीतानं.

0: सखींनो, स्वातंत्र्य लढ्यात अनेक महिलांचा महत्त्वाचा सहभाग होता. त्यांच्याच शौर्याची गाथा आज आपल्या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत. तेव्हा कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया स्वातंत्र्य दिनानिमित्त महिला क्रांतिकारकांविषयी विशेष कार्यक्रम महिला क्रांतिकारकांच्या शौर्य गाथा. सहभाग माधुरी भट यांचा.
1: मैत्रिणींनो नमस्कार. आपण सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आज 15 ऑगस्ट. सर्वांसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे, कारण आज आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. त्यात अनेक ज्ञात अज्ञात महिलांचा खूप महत्त्वाचा सहभाग होता. आज त्या रणरागिणींविषयी आपण जाणून घेणार आहोत. इतिहासाच्या सुवर्ण पानांवर झळकते शौर्याची कहाणी, अलौकिक कार्याची महती, अभिमानाने गाते माझी वाणी, अभिमानाने गाते माझी वाणी. भारतातील 1857 क्रांतीची प्रधान कारणे असलेली दिव्य तत्व म्हणजेच स्वधर्म आणि स्वराज्य. निसर्गदत्त स्वातंत्र्याला कपटीपणाने हिसकावून आपल्या पायात राजकीय गुलामगिरीच्या शृंखला घातल्या गेल्या हे पाहताच स्वराज्य मिळवण्याच्या पवित्र इच्छेने त्या दास्य शृंखलेवर केलेल्या प्रचंड आघातात या क्रांतीयोद्धाचे मूळ आहे. क्रांतीची मशाल हाती घेऊन आपले प्राण तळहातावर ठेवून आपल्या ध्येयाप्रत स्वातंत्र्य मिळवण्यासाठी स्वप्राणाचे बलिदान ज्यांनी दिलं त्या क्रांतिकारकांना मी मनापासून वंदन करते. क्रांतीच्या यज्ञकुंडात समिधे मागून समिधा टाकून शत्रुंजय वृत्ती भडकावीत ठेवणे आणि त्या यज्ञकुंडाचे रूपांतर स्वातंत्र्य युद्धाच्या महायज्ञात करणे ही आपली जबाबदारी मानून क्रांतीवीरांनी आणि वीरांगनांनी स्वातंत्र्य लढ्याची मशाल पेटवली.

वीरांगना ह्या भारतभूचा केले अन्यायाविरुद्ध बंड, मुगल फिरंगी नमवून राखला हिंदुस्तान अखंड, राखला हिंदुस्तान अखंड. अशा या प्रत्येक महिला क्रांतिकारकांचे आपण आज स्मरण करूया. आत्मविश्वास, असीधाराव्रत, आत्मसमर्पण असे अद्वितीय गुण या वीरांगनांमध्ये दिसून येतात. इंग्रजांपासून आपला देश स्वतंत्र व्हावा हाच एक उद्देश त्यांच्या डोळ्यांसमोर होता. जीवनावर तुळशीपत्र ठेवून या महिला क्रांतिकारक लढल्या. वीरांगना नावाच्या ज्योतींनी स्वातंत्र्याची बीजं पेरली. इतिहासाच्या पानोपानी ज्यांच्या नावाचा उल्लेख करता येईल अशा या वीरांगनांची यादी न संपणारी अशी आहे. गुप्तपणे खलबते, कारवाया, मार्गदर्शन करणाऱ्या बऱ्याचशा ज्ञात अज्ञात वीरांगना कितीतरी होत्या. स्वातंत्र्याची ज्योत तरुणांच्या मनात पेटवणाऱ्या वीरांगनांचं कार्य देखील महनीय आहे. भारतभूमी खाण असे अशा शूर वीरांगनांची, माता भगिनी कणखर, स्वराज्य प्रेरणा सर्वांची. इंग्रजांसारखे दीर्घद्वेषी कट्टर शत्रू भारतात पाय गाडून पसरत होते. त्यावेळी अन्याय करून अन्यायालाच ब्रिटिश न्याय म्हणत होते. विविध राजघराण्यातील स्त्रिया इंग्रजांविरुद्ध रणांगणात लढल्या. 1824 कर्नाटकातल्या कित्तूर या चिमुकल्या संस्थानाच्या राणी चन्नाम्माने ईस्ट इंडिया कंपनीला शरण जाण्याचं नाकारलं. कंपनीच्या प्रशिक्षित सेनेशी चन्नाम्माने झुंज दिली. पराभूत राणी चन्नाम्माला धारवाडच्या तुरुंगात डांबण्यात आलं आणि तिथेच 13 जुलै 1830 ही शूर राणी कालवश झाली. रामगडची राणी

अवंतीबाई, अखेरचा मोगल बादशाह बहादूरशाह जफर याची राणी बेगम झिनत महल आणि अवधची बेगम हजरत महल यांनी 1857 सशस्त्र उठावामध्ये भाग घेतला होता. स्वतःच्या जीवनापेक्षा देशाचा संसार महत्वाचा हेच असिधारा व्रत ठेवून या महान क्रांतिकारक महिलांनी कार्य केलं. 1855 संथाल या आदिवासी जमातीतील 45 महिलांनी बंडात भाग घेतला होता. महिलांनी 20व्या शतकाच्या 3र्या आणि 4थ्या दशकात क्रांतिकारकांना वेगवेगळ्या मार्गाने मदत केली. पुरुष सहकाऱ्यांना सांकेतिक भाषेतील गुप्त संदेश पोहोचवण्याचं काम महिला करीत असत. क्रांतिकार्यासाठी तरुण मुलींची भरती करून त्यांना प्रशिक्षणही देत असत. काही महिला क्रांतिकारकांनी तर स्फोटके तयार करून त्यापासून बॉम्ब देखील बनवण्यात मदत केली. राजकीय स्वरूपाचे दोरडे घालणे, बॉम्ब टाकून अथवा गोळ्या झाडून इंग्रज अधिकाऱ्यांना ठार मारण्याचे प्रयत्न करणाऱ्या महिलांमध्ये प्रीतिलता वड्डेदार, कल्पना दत्त, सुनीती चौधरी, शांती घोष, बीना दास, उज्ज्वला मुजुमदार यांचा समावेश होतो. मैत्रिणींनो, 1857 क्रांती ही मुख्यतः कारतूसांवरूनच पेटली होती. स्वधर्मप्रीती आणि स्वराज्यप्रीती ही तत्वे हिंदुस्थानच्या इतिहासात जितक्या स्पष्टतेनं आणि उदात्ततेने दिसतात त्याहून अधिक कोणत्यावर इतिहासात दिसणार आहेत. स्वधर्मासाठी उठा आणि स्वराज्य संपादन करा या तत्वाने हिंदुस्थानच्या इतिहासात देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. अशा क्रांतिकारकांबद्दल आपल्या मनात सदैव कृतज्ञ भाव असायला हवा.

बुंदेले हर बोलो के मुख हमने सुनी कहानी थी, खूब लड़ी मर्दानी वो तो झांसी वाली रानी थी। मोरोपंत तांबे यांची कन्या मणिकर्णिका काशी येथे जन्मली। लहानपणापासूनच ही मुलगी तेजस्वी आणि पाणीदार नेत्रांची होती। लहान वयातच ती तलवार चालवणे, भालाफेक, दांडपट्टा फिरवणे, घोड्यावर बसणे या मर्दानी गोष्टी शिकली। मोरोपंत तांबे हे चिमाजी आप्पा यांच्याकडे नोकरीस होते। नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे हे स्वातंत्र्यसेनानी मणिकर्णिकाच्याच वयाचे होते। दसऱ्याला ब्रह्मावर्तात नानासाहेब पेशव्यांची हत्तीवरून मिरवणूक निघाली तेव्हा या लहानशा मनूने हत्तीवर बसायचा हट्ट केला, पण तिचं कुणी ऐकलंच नाही। तेव्हा तिने केलेला निश्चय की एक काय 10 हत्ती झुलतील माझ्या दारात, हे पुढे जाऊन खरं झालं। मनू राजलक्ष्मी होणार हे शास्त्रीबुवा दीक्षितांचे उद्गार सत्यात उतरले। झाशी संस्थानचे राजे गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी मनूचा विवाह झाला आणि मोरोपंतांची मनू नानासाहेब पेशव्यांची छबेली झाशीची महाराणी लक्ष्मीबाई गंगाधर नेवाळकर झाली। राणी लक्ष्मीबाई अत्यंत मुत्सद्दी आणि करारी बाण्याच्या होत्या। त्यांच्यात औदार्य ओतप्रोत भरलेले होतं। झाकल्या माणकाचे

0: तेज हळूहळू प्रकट व्हावे तसे राणीसाहेबांच्या अंगचे राज्यकर्त्याला आवश्यक असे एक एक गुण प्रकट होत गेले. पुरुषी वेश परिधान करून त्या वाड्याच्या चौकात तलवारबाजीचा सराव करून घ्यायच्या, दांडपट्टा फिरवायच्या. त्यांना घोड्यांची पारख होती. उत्तम घोडा त्या बरोबर ओळखायच्या. राणी लक्ष्मीबाईंचे दिवस असे आनंदात आणि वैभवात जात असतानाच पुत्रयोग जुळून आला. तेजस्वीपणाचे प्रतीक असलेल्या लक्ष्मीबाईंना पुत्ररत्न प्राप्त झाले. पण हा आनंद फार टिकला नाही. 3 महिन्यांचा त्यांचा कुलदीपक काळाच्या एका फुंकरीसरशी कायमचा मालवला गेला. त्या धक्क्याने महाराज आजारी पडले. दत्तकपुत्राचा दत्तकविधान समारंभ पार पडला, परंतु पुढे महाराज गंगाधरराव यांचं निधन झालं. दुःखाच्या गर्तेत सापडलेल्या लक्ष्मीबाई यांनी धीर न सोडता राज्यकारभार पाहायला सुरुवात केली. साक्षात शौर्यशालीने आपल्या समर्थ खांद्यावर राज्याची धुरा पेलत होती. पण हिंदुस्थानचा इंग्रज गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी याने हिंदुस्थानातील निपुत्रिक राजांची राज्ये खालसा करण्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. संपूर्ण हिंदुस्थानच आपल्या ताब्यात घेण्यासाठी त्यांनी टाकलेला तो मतलबी डाव होता. दत्तकविधान नामंजूर करून झाशी संस्थान खालसा करण्यात आलं. संस्थान खालसा करण्याचा जाहीरनामा एलिस वाचत असतानाच आकाशात वीज कडाडल्याप्रमाणे त्या म्हणाल्या, मेरी झासी नाही दुंगी. भारताच्या स्वातंत्र्य सूर्याला इंग्रजांचे ग्रहण लागले. सगळीकडे अंधार पसरला होता. पारतंत्र्याच्या काळोखात भारतभूमी गुरफटून गेली. क्रांतीज्योत पेटून त्या तेजोशलाका क्रांतिकारकांच्या रूपात कार्य करत होत्या. झाशीच्या गळ्याभोवती आवळलेला इंग्रजी फास क्रांतिकारकांनी जीवावर उदार होऊन सोडवला. राणी लक्ष्मीबाई झाशीचे राज्य आपल्या ताब्यात देत नाही हे पाहून इंग्रज सेनानी सर ह्यू रोज आणि सर व्हिटलॉक यांनी झाशीवर आक्रमण केलं. त्यांनी महू, काल्पी, बिना, करकी जिंकून बंडखोरांचा पाडाव केला. फक्त 3 महिन्यात म्हणजे 20 मार्च 1858 रोजी झाशीपासून 14 किलोमीटरवर या फौजा आल्या. पण झाशीच्या किल्ल्यात राणी लक्ष्मी नावाची चवताळलेली वाघीण आहे हे तो जाणून होता. क्रांतीदेवता रणचंडिका झाली. आडवे येईल त्या इंग्रजाला कापीच सुटली. पण बलाढ्य इंग्रज सैन्यापुढे झाशीचा निभाव लागला नाही. पुत्र दामोदराला आपल्या पाठीला बांधून घोड्यावरून निघाल्या. तटावरून घोड्यासहित उडी मारून तिथून काल्पीच्या दिशेने मारता मारता मरावे असा विचार करून लक्ष्मीबाई 10-5 स्वारांसह पुढे दौडत निघाल्या. वाटेत नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे यांची भेट झाली. ते ग्वाल्हेरला पोहोचले. पण इंग्रज सेनेने राणी लक्ष्मीबाईंचा पाठलाग सुरू केला. वाटेत एका ओढ्याजवळ घोडा अडला. तू पुढे जाईना. इंग्रजांनी राणीला तेथेच गाठलं. राणी शौर्यानं लढू लागली. पण चोहोबाजूंनी तलवारींचे अनेक घाव त्यांच्या शरीरावर झाले. रक्तबंबाळ शरीर, चेहरा छिन्नविछिन्न, एक डोळा बाहेर अशा अवस्थेत त्या लढत होत्या. डोक्यावर सप कनवार झाला आणि त्या कोसळल्या. राणी लक्ष्मीबाईंनी समोर पाहिलं. त्यांचे एक विश्वासू सहकारी रामचंद्रराव देशमुख समोर दिसले. त्या क्षीण आवाजात त्यांना म्हणाल्या, माझ्या देहाची विटंबना होऊ देऊ नका. पुत्र दामोदराच्या तोंडावरून हात फिरवत क्षणभर त्यांच्या पापण्या फडफडल्या आणि त्यांनी अखेरचे डोळे मिटले. देशमुखांनी कोणाचा स्पर्श होण्यापूर्वी राणी लक्ष्मीबाईंच्या मृतदेहाला अग्निडाग दिला. क्रांतीच्या ज्वाला अनंत आकाशामध्ये विलीन होत होत्या. झाशीची राणी लक्ष्मीबाई म्हणजे धैर्य, निर्धार, निर्भयता, शौर्य, त्याग यांचे मूर्तिमंत प्रतीकच. लक्ष्मीबाईंच्या शौर्याला हे विश्व सारे वंदिते. लक्ष्मीबाईंच्या शौर्याला हे विश्व सारे वंदिते. क्रांतिकारक महिलांच्या कार्याला दोन्ही कर जोडिते. क्रांतिकारक महिलांच्या कार्याला दोन्ही कर जोडिते. मैत्रिणींनो, 1857 झाशीच्या लढाईमध्ये झलकरी देवी झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंच्या दासी होत्या. दोघींमध्ये कमालीचे साम्य होते. लक्ष्मीबाईंसारखा पोशाख करून त्यांनी ब्रिटिश सैन्याच्या डोळ्यात धूळफेक केली. राणी लक्ष्मीबाई आणि झाशीचा बचाव करताना झलकरी देवींना आपले प्राण गमवावे लागले.
1: सिंहासन हिल उठ

क्रांतिकारी मादाम कामा यांचा जन्म 1861 मध्ये मुंबईत एका सधन पारशी कुटुंबात झाला. त्यांचे मूळ नाव भिकाबाई रुस्तुम कामा होतं. त्यांचा विवाह मुंबईतील बॅरिस्टर रुस्तुम कामा यांच्याशी झाला. लहानपणापासूनच त्यांचा ओढा सामाजिक आणि राष्ट्रकार्याकडे होता. विवाहानंतर आपले सुखाचे आयुष्य सोडून त्यांनी आपले जीवन पूर्णपणे भारतीय स्वातंत्र्यासाठी व्यतीत केलं. मुंबईत पसरलेल्या प्लेगच्या साथीत मादाम कामा यांनी जीवाची पर्वा न करता गरीब रुग्णांची रात्रंदिवस सेवा केली. त्यामुळे त्याही प्लेगने आजारी पडल्या. पुढील उपचारासाठी त्या इंग्लंडला गेल्या. तेथे भारतीय स्वातंत्र्यासाठी काम करणाऱ्या क्रांतिकारकांच्या कार्यात त्या सहभागी झाल्या. सावरकरांच्या देशप्रेमी विचारांनी त्या भारावून गेल्या. क्रांतिकारकांचे क्रांतिकारी लेखन पुस्तक रूपाने प्रसिद्ध करून त्यांना अनेक प्रकारची मदत करू लागल्या. भारतीय जनतेवर इंग्रज सरकार अत्याचार करीत आहेत हे त्या व्याख्यानांमधून इंग्रज लोकांना सांगू लागल्या. हा देशद्रोह वाटून इंग्रज सरकारने त्यांना पकडण्यासाठी पकड वॉरंट काढले. म्हणून त्या पॅरिसला गेल्या. क्रांतिकारकांनी त्यांना भारताच्या प्रतिनिधी म्हणून जर्मनीत भरलेल्या आंतरराष्ट्रीय सामाजिक परिषदेला पाठवलं. भारताचा पहिला राष्ट्रध्वज इतर राष्ट्रांच्या बरोबरीने मादाम कामांनी तेथे फडकवला. भारताला स्वातंत्र्य देण्याचा ठरावही त्या परिषदेत त्यांनी मंजूर करून घेतला. इंग्लंडमधील पार्लमेंटच्या निवडणुकीत त्यांनी दादाभाई नवरोजी यांच्या प्रचार कार्यात खूपच मदत केली. अथक परिश्रम दगदग यामुळे त्या आजारी पडल्या. अखेर मुंबईत 1936 त्यांचं निधन झालं. आपल्या कर्तृत्वाने त्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सर्वार्थाने गाजल्या. 14 डिसेंबर 1931 रोजी कोमिल्ला येथे CGB स्टीव्हन्स याचा खून झाला. 2 मुली अर्ज घेऊन जिल्हाधिकारी स्टीव्हन्सकडे आल्या. स्टीव्हन्स अर्ज वाचत असताना एका मुलीने त्याच्यावर गोळी झाडली. तो तात्काळ तेथेच कोसळून मरण पावला. आपले उद्दिष्ट साध्य करण्यात यशस्वी झालेल्या त्या 2 मुली सुनीती चौधरी आणि शांती दास होत्या. अवघ्या 13 वर्षांच्या त्या दोघीही मिडल स्कूलमध्ये शिकल्या होत्या आणि दोघींनाही 8 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा भोगावी लागली. तू धैर्याची असी मूर्ती, माझे वहिनी माझे स्फूर्ती या शब्दात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्यांचा सार्थ गौरव केला अशा त्या येसू वहिनी अर्थात सरस्वती गणेशपंत सावरकर यांच्या हौतात्म्याला यावर्षी 5 फेब्रुवारी 2026 107 वर्ष पूर्ण झाली. युद्धभूमीवरच लढले पाहिजे असे नव्हते, तर ज्या कार्यासाठी घरातील 3 पुरुषांनी आपलं आयुष्य संकटात लोटलं होतं त्या कार्याचं महत्त्व येसूबाईंनी ओळखून धीरोदात्तपणे जीवनमार्ग निवडला आणि त्याप्रमाणे त्या जगल्या. नवरा दीर जन्मठेपेवर पोहोचले. घरदार सारे सार अगदी चुलीवर शिजत असलेलं खिचडीचं भांडं खिचडीसह इंग्रज सरकारनं जप्त केलं. तरीही ती अविचल वीरांगना सारा त्याग देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपण करतो याचे भान ठेवून मूकपणे सोसत राहिली. आपल्या दीराच्या पावलावर पाऊल टाकत त्यांनी आत्मनिष्ठ युवती संघाची स्थापना 1905 केली. या संघटनेचा हेतू क्रांतिकार्यात भाग घेणाऱ्या क्रांतिकारकांच्या कुटुंबातील तसंच अन्य महिलांमध्ये स्वदेशभक्ती जागवणे, स्वदेशीचा वापर, क्रांतिकार्यात पुरुषांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न होता. दर शुक्रवारी साप्ताहिक बैठका त्या घेत. या बैठकांमध्ये लोकमान्य टिळकांच्या कन्या पार्वतीबाई केतकर, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पत्नी यमुनाबाई सावरकर, गोदुमाई खरे, पार्वतीबाई गाडगिळ, जानकीबाई गोरे अशा 150 ते 200 महिलांचा सहभाग असायचा. येसूबाई क्रांतिवीर बाबाराव सावरकरांनी आरंभलेल्या महाकालीच्या उपासनेत आपल्या पतीसह त्या पण तन्मनधनाने सहभागी झाल्या. आपल्या राष्ट्राच्या मंगलाप्रित्यर्थ पेटवलेल्या वियोगाच्या अग्निकुंडात झुरत जळत वहिनी अंतिभस्म झाली या शब्दात स्वातंत्र्यवीर सावरकर कृतज्ञता व्यक्त करतात. स्वातंत्र्य लढ्यातील अज्ञात वीरांगणेच्या त्यागाची मूक कहाणी म्हणजे येसू वहिनी. मैत्रिणींनो, बंगालच्या सुप्रसिद्ध महिला क्रांतिकारक श्रीमती कल्पना दत्त यांच्या कार्य

चा इतिहास 50 हून अधिक वर्षांचा आहे. त्यांचे व्यक्तिमत्व अत्यंत बहुरंगी आणि तेजस्वी होतं. विविध प्रकारच्या क्रांतिकारक चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता. चितागांग शस्त्रागार लुटणाऱ्या क्रांतिकारकांची कारावासातून मुक्तता करण्यासाठी स्फोट घडवून आणून तुरुंगाच्या भिंती उडवण्याच्या त्यांच्या धाडसी कार्यामुळे त्या भारतीयांच्या कायम स्मरणात आहेत. 1913 साली कल्पना दत्त चितागांगमधील श्रीपूर गावातील प्रतिष्ठित घराण्यात त्यांचा जन्म झाला. शालेय जीवनापासून बुद्धिमान आणि जिज्ञासू व्यक्तिमत्व घडत गेलं. कलकत्त्यातील छात्रीसंघामध्ये त्या सहभागी झाल्या होत्या. कल्याणी दास यांनी तलवारीचे आणि लाठी दांडपट्टा चालवण्याचे प्रशिक्षण घेतलं आणि त्यातले पहिले धडे येथेच गिरवले. सायकल चालवणं, सूर मारणं या गोष्टींचे छात्रीसंघाच्या व्यायामशाळेत त्यांनी प्रशिक्षण घेतलं. 1930 सालच्या सप्टेंबर महिन्याच्या 2 आठवड्यात शस्त्रागार लुटल्यामुळे अटक झालेल्या क्रांतिकारकांवरील खटला सुरू झाला होता. सूर्यसेन आणि इतर परागंदा झालेल्या क्रांतिकारकांनी तुरुंगातील क्रांतिकारकांची सुटका करण्यासाठी तुरुंगाच्या भिंती बॉम्बस्फोटाने उडवून लावण्याची योजना आखली. ठरल्याप्रमाणे कल्पना दत्त बेथून कॉलेज सोडून इंटरमिजिएट सायन्सच्या अभ्यासासाठी चितागांगच्या कॉलेजात दाखल झाल्या. बॉम्बस्फोट कटात वापरण्यासाठी ॲसिडमध्ये भिजवलेलं कापड आणि अन्य स्फोटके तयार करण्यासाठी जी कामगिरी त्यांना सोपवण्यात आली होती ती त्यांनी पूर्णपणे निभावली. या कामात अनंत सिंग यांचा सल्लागार होता. रेणू राय आणि कल्पना बॅनर्जी या वसतिगृहातील मैत्रिणींच्या मदतीने त्या पूर्वयोजनेनुसार कलकत्त्याहून नायट्रिक ॲसिड आणि सल्फ्युरिक ॲसिड मिळवू लागल्या. सुरुवातीला कल्पना दत्त स्वतः आपल्या ट्रंकेतून ॲसिड आणत असत. नंतर निवारण घोष आणि नानी दास हे त्यांचे 2 सहकारी कल्पना दत्तांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थित सीलबंद केलेल्या ॲसिडच्या बाटल्या पाळत ठेवणाऱ्या पोलिसांना चुकवून ट्रकमधून चितागांगला आणत असत.

शस्त्रागार धाडीत हुतात्मा झालेल्या रजत सेन यांची बहीण मृणालिनी सेन कल्पना दत्तांची निकटची सहकारी होती. कल्पना दत्त ह्या विज्ञानाच्या विद्यार्थिनी होत्या. बॉम्ब प्रज्वलित करण्यासाठी विजेच्या तारा जोडण्याची कामगिरी विश्वासू कल्पना दत्त यांच्यावर सोपवली गेली. परंतु बॉम्बस्फोट कटाच्या अपयशानंतर सूर्यसेन यांच्या विचारांचा त्यांच्यावर खूपच प्रभाव पडला. सततच्या क्रांतिकारी कारवायांमुळे 19 मे 1932 रोजी गहिरा खेड्यात आश्रय घेतलेला असतानाच त्या खेड्याचे रहिवासी आणि लष्करी सैनिक यांच्यात झटापट झाली. मात्र निष्पाप माणसांचे प्राण वाचवण्यासाठी कल्पना दत्त आपणहून लष्कराच्या स्वाधीन झाल्या. त्यांना जन्मठेप झाली. परंतु 6 वर्षांनंतर त्यांच्या वडिलांनी महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर, रेव्हरंड सी एफ अँड्र्यूज यांना विनंती करून खास प्रयत्न केल्यामुळे त्यांची मुक्तता करण्यात आली. 1995 मध्ये त्यांचं निधन झालं. अरुणा असफ अली या ठाम, निश्चयी, धाडसी आणि देशभक्त, निधर्मीवादी आणि सामाजिक न्यायाशी बांधिलकी ठेवून वागणाऱ्या होत्या. गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह सुरू केल्यावर अरुणा असफ अली अधिक क्रियाशील बनल्या. मीठ बनवणे, मिरवणुका काढणे आणि सभा भरवणे यासाठी त्या काळात त्यांची सर्वत्र भटकंती चालू असायची. 1932 साली त्यांना पुन्हा अटक करून तुरुंगात डांबण्यात आलं. 2000 रुपयांचा दंडही ठोठवण्यात आला. तुरुंगात असतानाच 1942 सालच्या चले जाव चळवळीमुळे जनतेत जागृती निर्माण करण्यासाठी चले जावची घोषणा दिली. पोलिसांच्या

0: असलेल्या वेढ्याला विरोध करून अरुणाबाईंनी तिरंगा फडकवला आणि राष्ट्रीय ध्वज फडकवण्याच्या समारंभाची अध्यक्षीय जबाबदारी मोठ्या धैर्याने पार पाडली. ऑगस्ट क्रांती दिनाची ती वीरांगना बनली. स्वतःला अटक होऊ न देण्यात अरुणाबाई 4 वर्ष यशस्वी झाल्या. दिल्लीतील भूमिगत चळवळींच्या अरुणा असफली प्रमुख नेत्या होत्या. 1940 दशकात चळवळीची सूत्र हाती घेऊन नेतृत्व केलेले प्रमुख नेते पहिल्या फेरीत पकडले गेले तेव्हा भारतीय स्त्रियांनी पाऊल पुढे टाकून स्वातंत्र्याची चळवळ पुढे नेली. स्वातंत्र्य संग्रामाच्या त्या अवघड काळात लोकांना मार्गदर्शन करणं आणि नेतृत्व स्वीकारणं या बाबी भारतीय स्त्रियांवर येऊन पडल्या. मातृभूमीसाठी स्त्रियांनी आपला वेळ, आयुष्य, पैसा आणि मानसन्मान या सर्व बाबींचा त्याग केला. हजारो स्त्रियांना अटक झाली. अशा परिस्थितीत अरुणा असफ अली, सुचेता कृपलानी, उषा मेहता आणि यांच्यासारख्या अन्य धाडसी महिलांनी भूमिगत राहून कार्य केलं. उषा मेहता या स्वातंत्र्य संग्रामातील चालता बोलता चमत्कारच, बरं का. 1955 अरुणा असफ अलींना सोव्हिएट लँड नेहरू पारितोषिक, 1975 मधील लेनिन शांतता पारितोषिक आणि 1991 सालचे आंतरराष्ट्रीय मैत्री आणि समझोता तसंच जवाहरलाल नेहरू पारितोषिक या सर्व पारितोषिकांनी त्यांचा उचित सन्मान केला गेला. कॅप्टन डॉ लक्ष्मी सहगल म्हणजे एक धगधगती महिला क्रांतिकारकच. डॉक्टर लक्ष्मी सहगल यांचा जन्म 1914 साली पहिले महायुद्ध सुरू असताना भारतात झाला. दुसरं महायुद्ध सुरू असताना आग्नेय आशियात त्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी मोठ्या शौर्याने लढा दिल्यामुळे त्या वीरांगना म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. लष्करात लेफ्टनंट पदापर्यंत पोहोचणारी जगातील पहिली महिला होण्याचा मान त्यांना मिळाला. तसंच जगातील पहिली महिला मंत्री होण्याचा मानही त्यांनी पटकावला. आग्नेय आशियातील भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील धगधगती ज्वाला असं त्यांचं वर्णन निश्चितपणे करता येईल. कठोर परिश्रम, बलिदानानं मिळालेलं स्वातंत्र्य प्राणपणानं जपणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे मैत्रिणींनो. ते आपण सर्वांनी मिळून जपूया, स्त्रीला सन्मान देऊया, स्त्रियांना स्वतःला तितकं सक्षम करण्यासाठी समाजक्रांती घडवून आणणाऱ्या आपले सर्वांचे श्रद्धास्थान सावित्रीबाई फुले, आनंदीबाई जोशी, अहिल्याबाई होळकर अशा अनेक आदरणीय, वंदनीय, महान रणरागिणी, स्वातंत्र्य सेनानी यांना आपण नमन करूया. आपल्या मातृभूमीचा अभिमान असाच कायम बाळगूया. शेवटी माझ्या स्वरचित काव्य सुमनांजलीतून मी इतकंच म्हणेन, त्याग शौर्य अन संघर्षाची अखंड मशाल पेटवली, मातृभूमीच्या चरणी त्यांनी प्राणांची आहुती वाहिली. रणरागिणी त्या करारी बाणा, रूप साक्षात रणचंडिकेचे, शत्रूला पाजले पाणी, दणाणले धाबे इंग्रजांचे. क्रांतीच्या धगधगत्या ज्वालांनी स्वप्नांना दिला आकार, स्त्री शक्तीच्या दिव्य तेजाने झाले स्वातंत्र्य स्वप्न साकार. उरात बाळगून तुफान क्रांतीचे त्या रणांगणी तळपल्या, उरात बाळगून तुफान क्रांतीचे त्या रणांगणी तळपल्या, कोणापुढे ना झुकल्या कधी, अन्यायाविरुद्ध लढल्या, अन्यायाविरुद्ध लढल्या. करी समशेर धैर्याची, करी समशेर धैर्याची उरी अभिमान मातृभूमीचा, त्या वीरांगनांनी रचिला सुवर्ण इतिहास स्वातंत्र्याचा. ज्ञात अज्ञात त्या वीरांगना आहेत चिरंतन प्रेरणास्थान, ज्ञात अज्ञात त्या वीरांगना आहेत चिरंतन प्रेरणास्थान. त्यांच्या अमर बलिदानाला शतशत माझा प्रणाम, त्यांच्या अमर बलिदानाला शतशत माझा प्रणाम. धन्यवाद.
1: स्वातंत्र्य दिनानिमित्त महिला क्रांतिकारकांविषयी विशेष कार्यक्रम आपण ऐकलात. महिला क्रांतिकारकांच्या शौर्य गाथा, सहभाग होता माधुरी भट यांचा. सखींनो, त्याग, धैर्य आणि राष्ट्रसेवेची ही परंपरा आजही आपल्याला समाजासाठी सकारात्मक कार्य करण्याची प्रेरणा देत राहते.

0: मैत्रिणींनो, ऋतू बदलला की आपल्या शरीराच्या गरजाही बदलत असतात. विशेषतः पावसाळ्यात संसर्गजन्य आजार, पचनाच्या समस्या आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याची शक्यता अधिक असते. म्हणूनच या दिवसात योग्य आहार, स्वच्छता आणि संतुलित जीवनशैली अत्यंत आवश्यक ठरते. तेव्हा आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आता यानंतर ऐकूया संवाद मैत्री पोटाची आणि मनाची. संवाद लेखन आशा ठोंबरे यांचं, सहभाग पूनम जावरे आणि सारिका दांडगे यांचा.
1: ए मीनाक्षी, मीनाक्षी, ए मीनू, मीनू, अगं इकडे इकडे.
2: अगं मीनू, किती दिवसांनी भेटली. बापरे,
1: आधी सांग कशी आहेस तू? अगं मी खूप मजेत आहे.
2: काय ग, एका शहरात राहून इतक्या दिवसांनी आपण भेटतो.
1: हो ना, बघ ना. आणि मला सांग, तू आज इथे कशी?
2: काय ग, हा पावसाळा सुरू झालाय, मला कधीच बाजारात यायचं होतं ग. घरात काय आहे काय नको सगळं बघायला लागतं. मग काय तर ह्या पावसाळ्यामध्ये नुसती घाण असते बाजारामध्ये. काय तो चिखल, काय ते दूषित वातावरण, पण काय करणार ग, घरातली काळजी आपल्या बायकांनाच हो की नाही?
1: मग
2: यावं लागलं म्हणून तू भेटलीस मला, हो की नाही?
1: बरं झालं बघ, आपली एकदाची भेट तरी झाली.
2: छान. आणि हे बघ, आता मला क्या गप्पा मारायच्या आहे तुझ्याशी. ए ए मीनू, मीनू, समोर बघ ना किती छान वडे तळले जात आहे ग. चल्ला चल्ला आपण मस्त पैकी गरमागरम वडे खाऊ.
1: ए बया,
2: काय ग?
1: नको ते वडे.
2: का ग?
1: अगं तुला सांगते, मी काल रात्री रस्त्यावरची पाव भाजी खाल्ली.
2: तुला कोणी सांगितली खायला?
1: काय सांगू, माझं पोटच बिघडलं.
2: बापरे, पोट खराब होण्या इतपत तू पाव भाजी फस्त केली. मग
1: आणि तुला काय सांगू, सकाळी उठल्यावर माझा मूळ इतका खराब होता की

0: वडिलांची बोलण्याची इच्छा झाली नव्हती माझी.
1: अरे बापरे. अग हो मीनाक्षी, हे बघ माझ्या बरोबर सुद्धा असंच होतं. आणि बाहेरचं खाण्यात आलं की पोट बिघडलं समज, आणि जर पोट बिघडलं की सगळं आयुष्य जणू काय बिघडल्यासारखं वाटतं. कामात लक्ष लागत नाही, सारखी चिडचिड होत असते, छोट्या छोट्या गोष्टींवर राग येतो मला पण. पण मी म्हणते पोट आणि मन यांची खूप मैत्री खोल असते का ग? एक बिघडलं की दुसरं लगेच प्रभावित होतं.
0: हो ना. अगं पोट नीट असेल तर दिवसभर डोकं शांत असतं, कामात एन्जॉयमेंट येतो.
1: हो ना.
0: अगं पण पोटात गॅस, ब्लोटिंग आणि कप झाला सगळं वाईट वाटू लागतं.
1: हो ना हो ना.
0: हे फक्त आपला अनुभव नाही, मला वाटतं या मागे काहीतरी विज्ञान
1: असेल. हो अगदी. आणि यालाच तर म्हणतात ग गट ब्रेन ऍक्सिस, पोट आणि मेंदू यांच्यातील दोघींकडील रस्ता असतो. पोटात 100 ट्रिलियन सूक्ष्मजीव म्हणजेच काय तर मायक्रोबायोम राहतात, आणि ते आपल्या मेंदूशी सतत बोलत असतात.
0: अरे वा.
1: हा, चांगले बॅक्टेरिया असतील तर मन प्रसन्न, आणि वाईट असतील तर मन उदास.
0: अरे वा. म्हणजे 95% सेरोटोनिन हार्मोन्स पोटात तयार होतात.
1: हो हो.
0: अगं हे ऐकल्यावर मला आश्चर्यच वाटले.
1: त्यात काय आश्चर्य.
0: अगं म्हणजे आनंदी राहण्यासाठी पोट जपणं एवढं महत्वाचं.
1: हो हो. सेरोटोनिन हा हॅपी हार्मोन आहे. तो मेंदूत फक्त 5% बनतो. आणि बाकीचा कुठे बनतो सांगू का? तुला माहितीये?
0: अगं सांग.
1: अगं आणि बाकीचा तो 95% पोटात तयार होतो. म्हणूनच जेव्हा आपलं पोट खराब असतं ना, तेव्हा आपल्याला उदास, चिडखोर आणि नकारात्मकता वाटत असते.
0: तू मला एक सांग.
1: काय ग?
0: मी ऑफिस मध्ये काम करते. माझ्या मीटिंगच्या आधी माझ्या पोटात गोळा येतो.
1: काय सांगते?
0: हात थरथर कापतात. मला कळतच नाही की हे का होतं.
1: अगं मीनाक्षी, हे गट ब्रेन ऍक्सिसच उदाहरण आहे. मग त्याचंच तर उदाहरण आहे. ताण आला की मेंदू पोटाला सिग्नल पाठवतो, सावध राहा. त्यामुळं पोटातील रक्त प्रवाह कमी होतो, पचन थांबतं आणि पोटात असा गोळा येतो. याला बटरफ्लाईज इन स्टमक असं म्हणतात.
0: बापरे. अगं पण यावर काही उपाय असेल ना?
1: मग आहे ना, सांगते. ऐका आता नीट. मीटिंगच्या 10 मिनिट आधी खोल श्वास घ्यायचा. 4 सेकंद आतमध्ये आणि 6 सेकंद तो बाहेर ठेवायचा. आणि मग हे पोट शांत करतं.
0: पण मला वाटतं पावसाळ्यातही आपल्याला विशेष काळजी घ्यायला हवी.
1: हो अगदी. पावसाळ्यात बाहेरचं तेलकट आणि उघडे पदार्थ अगदी टाळायचे बर का? त्यामुळं पोटातील चांगले बॅक्टेरिया मरून जातात. आणि त्याऐवजी घरी बनवलेलं गरमागरम जेवण खायचं मस्त पैकी.
0: अगं तुला तर खूप माहिती याबद्दल.
1: आहेच.
0: तू आता मला सांग की मी नेमकं काय खावं आणि थोडं सविस्तर सांग.
1: हो सांगते. आणि लक्षपूर्वक ऐक. हे बघ, सकाळी केळं आणि दही याच्याने काय होतं? सेरोटोनिन वाढतं. दुपारी भात, डाळ, पालक, दही. संध्याकाळी काय खायचं? उपमा, पोहे किंवा इडलीही चालते. आणि रात्री हलकं, खिचडी किंवा सूप. आणि त्यासोबतच बदाम, अक्रोड, डार्क चॉकलेट थोडंसं खाल्लं ना तरी चालतं.
0: चालेल. तुला सांगते
1: काय ग,
0: रोज सकाळी ताक घ्यायला लागले.
1: अरे वा,
0: मला खूप फरक जाणवतोय.
1: अगं तुला माहिती का, दही ताक हे नैसर्गिक प्रोबायोटिक्स आहे. आणि ते पोटातील चांगल्या बॅक्टेरियांची संख्या वाढवतात. त्यामुळं सेरोटोनिन वाढतो आणि आपला मूड स्थिर राहतो.
0: अगदी बरोबर. पण तू आता मला याची उलट बाजू सांग.
1: काय?
0: म्हणजे काय खाल्ल्याने आपलं मन खराब होतं?
1: सांगते ना, ते पण सांगते मी तुला. जंक फूड, पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राईज, जास्त मिठाई, कोल्ड ड्रिंक्स यामुळं काय होतं? बॅड बॅक्टेरिया वाढतात. त्यामुळं सूज येते आणि मेंदूत सूजजन्य पदार्थ जातात, ज्यामुळे डिप्रेशन आणि आपली सारखी चिडचिड वाढते.
0: हो ना. अगं म्हणजे माझ्या आता लक्षात आलं, माझ्या मुलाला मी ना जास्त चॉकलेट दिली की तो खूप चिडचिड करतो.
1: बरोबर.
0: याचं कारण मला आता कळलं.
1: आणि आताची मुलं माहिती ना तुला, किती भयंकर चिडचिड करतात आणि त्यांना रागही येतो ग. आणि मुलांमध्ये हा संबंध इतका मजबूत असतो. जास्त साखर आणि प्रोसेस्ड फूड दिलं की त्यांचं लक्ष विचलित होतं आणि त्यांना भयंकर राग येतो.
0: एकदम बरोबर.

0: काम करणाऱ्या स्त्रियांसाठी खूप महत्वाचं असेल.
1: हो हो, अतिशय महत्वाचं आहे. आम्हाला ऑफिस, घर, मुलं सांभाळायची असतात. पोट बिघडलं की सगळा कसा बोजा वाटतो. म्हणून आहार व्यवस्थित ठेवला तर ऊर्जा टिकते आणि दिवसभर मन प्रसन्न राहतं आणि आपल्या कुटुंबाची जबाबदारी सुद्धा आपण व्यवस्थितपणे सांभाळतो.
0: बरोबर. अगं प्रिया, माझी आई बाबा आता 70 घरात आहे. त्यांच्यासाठी हे ते काय म्हणालीस तू, गट ब्रेन ऍक्सिस कसं लागू होतं आणि त्यांना आहार दिनचर्या कशी ठेवावी?
1: सांगते. हे सुद्धा तू लक्षपूर्वक ऐक आणि काका काकूंना त्यांचं काटेकोर पालन करायला सांग.
0: हो हो, नक्कीच.
1: खूप महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारलाय बर का. अगं, वयस्कर लोकांसाठी हा विषय अजूनही जास्त महत्वाचा आहे. वय वाढताना पोटातील चांगले बॅक्टेरिया नैसर्गिकरित्याच कमी होत असतात. त्यामुळं पचन कमकुवत होत जातं, कब्ज होतो आणि त्याचा परिणाम हा मनावर सुद्धा होतो.
0: बापरे.
1: उदास वाटणं, झोप न लागणं, स्मृती कमी होणं यामाग पोट हे सुद्धा एक कारण असू शकतं.
0: अगदी बरोबर.
1: आणि हे बघ, वयस्करांसाठी विशेष आहार मी सांगते.
0: सांग.
1: सकाळी एक केळं, एक वाटी ताक किंवा दही, त्यासोबत 4-5 भिजवलेले बदाम, आणि दुपारी हलका भात, मूग डाळ, लौकी म्हणजेच भोपळा किंवा पालकाची भाजी, साबुदाना खिचडी, आणि संध्याकाळी ओट्स दलिया किंवा उपमा, आणि रात्री काय खायचं, खूप हलकं म्हणजेच मुगाची खिचडी, भोपळ्याचं म्हणजेच लौकीचं सूप किंवा गरम दूध आणि त्यात हळद टाकायची, आणि त्यासोबत चिमूटभर जायफळ सुद्धा टाकायचं. आणि विशेष उपाय सांगू का तुला?
0: नक्की.
1: अजून ऐक ऐक, रोज रात्री त्रिफळा चूर्ण 1/2 चमचा उबदार पाण्यात घ्यायचं. इसप गोल, आणि ते सुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्याने, नाहीतर म्हणशील की प्रियाने सांगितलं म्हणून मी इसप गोल देते. काका काकूंना तेल, मसाला, मैदा पूर्णपणे टाळायला सांगायचं.
0: नक्कीच अगं मला त्यांची दिनचर्या कशी असावी त्याबद्दलही सांग थोडं.
1: सांगते. वयस्करांसाठी आदर्श नित्यक्रम. मैत्रिणींनो आणि श्रोत्यांनो, तुम्हीही ऐका. सकाळी उठल्यावर 1 ग्लास उबदार पाणी, 10-15 मिनिटं हलकी चाल किंवा प्राणायाम, आणि त्यामध्ये प्राणायाम कोणते करायचे, अनुलोम विलोम, भुजंगासन आणि पवन मुक्तासन रोज करायचं. दुपारी 20 मिनिटं सूर्यप्रकाश घ्यायचा आणि रात्री 8:30 जेवण करायचं आणि झोपण्यापूर्वी शवासन करायचं. आता हे बघ, हे मी सांगितलं ना, एका उदाहरणातून तुला मी हे स्पष्ट करून देते की कोणाला कसा फायदा झाला. शांता काकू आमच्या जवळच राहतात, त्यांचं वय 74 वर्ष. त्यांना किनी वारंवार कब्ज, ब्लोटिंग आणि रात्री झोप न लागण्याची समस्या. आम्ही त्यांचा आहार बदलला. सकाळी ताक, केळं, रात्री हळद, दूध, त्रिफळा चूर्ण टाकून घ्यायचं. रोज 15 मिनिटं चालणं. फक्त 25 दिवसात त्यांचा कब्ज गेला आणि त्यांना झोप सुद्धा चांगली लागू लागली.
0: अरे वा.
1: आणि त्यांचा मूड सुद्धा खूप आनंदी झाला. त्या मला काय म्हटल्या सांगू का? अगं, त्या म्हणाल्या, आता मला जगण्याची इच्छा होते.
0: अरे वा. अगं, म्हणजे वयस्कर माणसांनाही खूप अशी असते वाटतं.
1: असते ना गं, असं कसं म्हणते तू? मग वय जास्त झालं म्हणून काय पोटाकडे दुर्लक्ष करायचं? पोट जपलं की वृद्धत्व सौम्य आणि आनंदी होत जात.
0: बरोबर. अगं पण मला सांग,
1: काय गं,
0: झोपेचा काय संबंध? मी रात्री 10 जेवते.
1: बापरे.
0: पण तुला सांगते, मला चांगली झोपच लागत नाही.
1: बरोबर आहे ना. अगं, 10 आणि 10 तू जेवशील, झोप कशाला लागेल तुला? रात्री उशिरा जेवलं की पचन हे चालूच राहतं आणि पोट मेंदूला आराम करू देत नाही. म्हणून तुला सांगते, रात्री 8:30 हलकं जेवण घ्यायचं.
0: पण याच्यामध्ये व्यायामाचा काय संबंध?
1: व्यायामाचं महत्व आपल्या दिनचर्येमध्ये खूप असतं आणि आपल्या जीवनामध्ये तर व्यायामाचं महत्व माहितीच असेल तुला. रोज काय करायचं, 30 मिनिटं चालायचं किंवा योगासनं करायची, आणि त्यामध्ये योगासनाचे प्रकार कुठले, भुजंगासन, पवन मुक्तासन, हे केलं की पोट चांगलं राहतं आणि आपलं मनही शांत होतं.
0: अरे वा. आता तू मला आहे ना काहीतरी घरगुती उपाय सांग.
1: सांगते, ऐक मग. आलं आणि तुकमिरा टाकून चहा घ्या.

0: जीर धने टाकून पाणी घ्यायचं, त्रिफळा चूर्ण रात्री, आणि दुधामध्ये हळद टाकायची आणि ते दूध रात्री झोपताना घ्यायचं.
1: नक्कीच प्रिया.
0: काय गं?
1: अगं मला सांग, जर दीर्घ काळ जर हे पाळलं तर याची काय फायदा होत असतील?
0: अगं दीर्घ काळ जर आपण हे नित्य नियमानं पाळलं तर खूप सारे फायदे होतात की. आपल्याला आयुर्वेदामध्ये हेच तर सांगितलंय सगळं. चांगली झोप लागते, मूड आपला स्थिर राहतो, ताणतणाव कमी होतो, रोग प्रतिकारक शक्ती मजबूत होते, आपलं वजन सुद्धा नियंत्रणात राहतं, आपलं जीवन आनंदी आणि सकारात्मक बनत जातं.
1: म्हणजे अन्न तसे विचार हे खरंच आहे.
0: अगदी खरंय, पूर्णपणे. आपण जे खातो ना तसंच आपलं मन बनत.
1: आता प्रिया,
0: हो,
1: आपल्या लाडक्या श्रोत्यांसाठी काही शेवटचा सल्ला?
0: सांगते ना श्रोते हो, मैत्रिणींनो, रोज घरचं गरम आणि हलकं अन्न घ्या. प्रोबायोटिक्स घ्या, म्हणजे काय, दही आणि ताक. पाणी भरपूर प्या. रात्री उशिरा जेवण टाळा. ताण कमी करण्यासाठी 10 मिनिटं तरी ध्यान करा आणि आपल्या पोटाला आपला मित्र समजा.
1: अगदी बरोबर.
0: पोट
1: बरं ठेवलं की मन आपोआप बरं राहतं.
0: अगदी खरंय.
1: आणि मैत्री आपण कायम जपायला हवी.
0: अगदी बरोबर. अगं मीनाक्षी, पोट आणि मन दोन्ही एकमेकांवरच अवलंबून असतात. त्यांची काळजी घ्या, आयुष्य सुंदर होईल.
1: होय, धन्यवाद प्रिया.
0: आणि श्रोते हो, मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा निरोगी राहा
1: आणि आनंदी राहा.

मैत्री पोटाची आणि मनाची हा संवाद मैत्रिणींनो आता आपण ऐकलात. या संवादाचं लेखन केलं होतं आशा ठोंबरे यांनी आणि या संवादात सहभागी झाल्या होत्या पूनम जावरे आणि सारिका दांडगे. सखींनो, आजच्या या संवादातून मिळालेली माहिती आपल्या दैनंदिन जीवनात नक्कीच उपयोगी ठरेल.

ज्ञान, प्रेरणा आणि आरोग्य या गोष्टींचा सुंदर संगम घडवण्याचा प्रयत्न मैत्रिणींनो आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामधून आम्ही केला. तेव्हा मैत्रिणींनो याबरोबरच आपल्या आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमातून आपला निरोप घेण्याची वेळ आता झालीये. स्वप्नांना द्या धैर्याची पंख, कर्तृत्वाला द्या नवी भरारी, स्त्री शक्तीच्या तेजाने उजळो घर, समाज आणि सारी दुनियादारी या सुंदर ओळींसह मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपली आता रजा घेतीये. पुन्हा भेटूच नवनवीन विषयांसह, तोपर्यंत नमस्कार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो, वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: निसर्ग रक्षणासाठी आपण काय काय करू शकतो? ओल्या कचऱ्याचं खत, प्लास्टिकचा कमी वापर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर, आणखी काय काय करता येईल, अशा काही स्वतः केलेल्या प्रयोगांविषयी सांगणार आहेत राजश्री कुलकर्णी.
2: लहान असताना आजीने उठणं किंवा मसुराची डाळीचं पीठ आणि साय अशा पद्धतीने आम्ही सगळेच जण घरातले वापरत होतो. आणि लेटेस्ट म्हणाल तर योग आणि निसर्गोपचाराचा डिप्लोमा मी केला आणि तेव्हा निसर्गाशी जवळीक किंवा निसर्गोपचार किंवा निसर्ग हा कशा पद्धतीने आपल्याला हील करू शकतो तीच एक आपली आरोग्याची गुरुकिल्ली आहे. खरं तर आपलं डाएट, निसर्ग, त्याच्यातून मिळणारी शांतता, मनस्वास्थ्य हे सर्वात महत्वाचं.
1: शाश्वत जीवनशैली ही राजश्री कुलकर्णी यांची मुलाखत आणि सुचित्रा साठे यांचं मनोगत स्वातंत्र्य अवश्य ऐका सोमवारी 17 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वरही.
3: आपल्या सगळ्यांना काळा घोडा फेस्टिवल तर माहितीच आहे.
4: दरवर्षी आपण त्याची वाट बघत असतो, दरवर्षी आपण तो अटेंड करतो. पण तुम्हाला माहित आहे का, आता तिकडे जो काळा घोडा हा पुतळा आहे तो खर तर मूळ पुतळा नाहीच आहे.
3: मग मूळ पुतळा आला कुठून आणि तो आता कुठे
4: हे तर कळेलच. पण त्याचबरोबर मुंबईत फिरत असताना आपल्याला कितीतरी सुंदर ब्रिटिशकालीन बिल्डिंग दिसतात, तर त्या कुठून आल्या किंवा त्यांची नावं काय होती, ती नावं बदलून त्यांना जी नवीन नावं पडली, फॉर एक्झाम्पल वर्षा, त्या मागचा इतिहास काय आहे,
3: ही सगळी फॅक्च्युअल आणि मजेदार माहिती ऐकता येईल अज्ञात मुंबई या आपल्या कार्यक्रमात.
5: श्रोतेहो, रविवारी 16 ऑगस्टला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका. ज्ञान भारतम मिशन या उपक्रमाअंतर्गत हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांची मुलाखत आणि श्रावण महिन्यानिमित्त विशेष कार्यक्रम आला श्रावण महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ऍपवर.
0: श्रोते हो, ठीक 1 वाजता आपण ऐकणार आहात हिंदी समाचार हे दिल्ली केंद्रावर.

आकाशवाणी मुंबई मनीषा देवणे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 2027 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी केलं सप्तधारा सूत्राचं आवाहन. गरीब आणि मध्यमवर्गीय युवकांना स्पर्धा परीक्षांसाठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. राज्याचा विकास दर यंदाच्या पहिल्या सहामाहीत 8.8% असून विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यात महाराष्ट्र महत्वाची भूमिका बजावेल असा मुख्यमंत्र्यांना विश्वास. आणि भारतीय क्रिकेट संघाचा 600वा कसोटी सामना श्रीलंकेत गॉल इथं सुरू. देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन आज देशभरात साजरा होत आहे. नवी दिल्ली इथं लाल किल्ल्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा झाला. गेल्या 12 वर्षात केंद्र सरकारच्या उपाययोजनांमुळे 25 कोटी नागरिक दारिद्र्य रेषेच्या वर आले असल्याचं त्यांनी सांगितलं. संरक्षण सामुग्री उत्पादनात 4 पट वाढ, खादी आणि ग्रामोद्योग उत्पादनात सुमारे 5 पट वाढ, इलेक्ट्रॉनिक उपकरण निर्मितीत 7 पट तर आधुनिक रेल्वे डब्यांच्या उत्पादनात 21 पट आणि मोबाईल फोन उत्पादनात 33 पट वाढ झाल्याचं ते म्हणाले. प्रशासनात सुटसुटीतपणा, निरुपयोगी किंवा कालबाह्य कायदे रद्द करणं ही नागरिक केंद्री सुशासनाची वैशिष्ट्य त्यांनी सांगितली. कोविड महामारी, युक्रेन आणि पश्चिम आशियातल्या भूराजकीय संघर्षाचा उल्लेख त्यांनी केला. सध्या देशात गॅस, पेट्रोल आणि युरियाचा पुरेसा पुरवठा होत असल्याची माहिती त्यांनी दिली. समुद्र तळाशी इंधन तेलाकरता उत्खनन करून नवीन खाणी शोधण्याला सरकारनं प्राधान्य दिलं आहे. तसंच ऊर्जेसाठी इतर स्रोतांचा वापर करण्याला सरकारनं प्राधान्य दिलं असल्याचं ते म्हणाले. जगात 40 देशांबरोबर मुक्त व्यापार करार केले असल्याचं सांगून त्यांनी भारतीय मालाचा दर्जा आंतरराष्ट्रीय स्तरावर वाखाणला जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली. कारखाने, कृषी

0: अन्न उत्पादन, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, गतिशक्ती, संरक्षण क्षमता, पर्यावरणानुकूल अर्थव्यवस्था आणि समुद्री साधन संपत्तीवर आधारित अर्थव्यवस्था, तसंच सांस्कृतिक मूल्यांचं जतन आणि संवर्धन या सप्तधारा सूत्रांच्या अनुषंगाने विकास घडवण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
1: आज लाल किले की प्राचीर से मैं देश के सामने शक्ति की सप्त धारा का आवाहन करता हूं. आने वाले 5-7 साल में जो पिछले 5-7 दशक में नहीं हुआ, वो सप्त धारा के सामर्थ्य से, शक्ति से हम देश को नई ऊंचाई, नई गति देंगे और नए लक्ष्यों को पार करने वाला सामर्थ्य देंगे. और इसके साथ साथ देश की युवा शक्ति का सामर्थ्य का भरपूर राष्ट्र निर्माण में उपयोग होगा.
0: गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातल्या युवकांना स्पर्धा परीक्षांसाठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देण्याची घोषणा मोदी यांनी केली. सर्वोत्कृष्ट शिक्षकांचं मार्गदर्शन सर्वांसाठी उपलब्ध राहील, यामुळे कोचिंग क्लासवर मध्यमवर्गीयांना करावा लागणारा कोट्यवधी रुपये खर्च वाचेल, असं ते म्हणाले. आगामी जनगणनेच्या वेळी कुटुंबाची बिनचूक माहिती संगणकावर भरली जावी, याकरता तंत्रज्ञान स्नेही तरुण पिढीने पुढाकार घ्यावा, असं आवाहन त्यांनी केलं. देश नक्षलमुक्त करण्याचा संकल्प पूर्ण झाला असून पूर्वीच्या नक्षल प्रभावित भागात आता विकास, विश्वास आणि प्रयास यांचा तिरंगा फडकत असल्याचं ते म्हणाले. वंदे मातरम या गीताला यावर्षी 150 वर्ष पूर्ण होत असताना प्रथमच लाल किल्ल्यावरच्या कार्यक्रमात पूर्ण वंदे मातरम म्हटलं गेलं. प्रधानमंत्र्यांनी याबद्दल आनंद व्यक्त केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त नवी दिल्ली इथं राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ, संरक्षण दल प्रमुख जनरल एस राजा सुब्रमणी, लष्कर, वायुदल आणि नौदल या तीनही सेनादलाचे प्रमुख तसंच इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीत राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन तसंच केंद्रीय मंत्रिमंडळातल्या सदस्यांनी देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पेट्रोल, डिझेल आणि विमान इंधनाच्या निर्यातीवर आकारण्यात येणाऱ्या विंडफॉल टॅक्सच्या दरात केंद्र सरकारने कपात केली आहे. पेट्रोलच्या निर्यातीवरचा कर पूर्णपणे रद्द केला आहे, तर डिझेलवरचा कर प्रतिलिटर 50 पैशांनी आणि विमान इंधनावरचा कर प्रतिलिटर 2.5 रुपयांनी कमी केला आहे. हे बदल काल मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्याचा विकास दर यंदाच्या पहिल्या सहामाहीत 8.8% असून विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यात महाराष्ट्र महत्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत मंत्रालय इथं ध्वजवंदना कार्यक्रमात व्यक्त केला. सरकारचं उद्दिष्ट सर्वांगीण विकासाचं आहे. काही मर्यादित क्षेत्रांऐवजी प्रत्येक जिल्ह्यात आणि अंतिमतः प्रत्येक व्यक्तीपर्यंत विकासाची गंगा पोहोचवणं राज्य सरकारचं लक्ष्य आहे. महाराष्ट्र देशाची स्टार्टअपची राजधानी बनला आहे. राज्यात गुंतवणूकही मोठ्या प्रमाणावर होत असून रोजगाराच्या संधीही वाढत असल्याचं त्यांनी सांगितलं.
2: विकसित भारताच्या संकल्पनेमध्ये सर्वात महत्वाची भूमिका जर कोणाची असणार आहे तर ती या महाराष्ट्राची असणार आहे. महाराष्ट्र हे आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन आहे. देशाच्या विकासातलं एक अत्यंत महत्वाचं उपकरण म्हणून महाराष्ट्राकडे आपण पाहतो. छत्रपती शिवरायांनी जी शिकवण दिली त्या शिकवणीवर आधारित आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्या संविधानाला अनुषंगून महाराष्ट्र सातत्याने विकास करतोय.
0: राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते आज पुण्यातल्या विधानभवन अर्थात काउन्सिल हॉल इथं ध्वजारोहण झालं. मुंबईत विधानभवन इथं विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते तसंच उपसभापती सचिन आहिर यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आलं. मुंबई उच्च न्यायालयात कार्यकारी मुख्य न्यायाधीश रवींद्र घुगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. पश्चिम आणि मध्य रेल्वे मुख्यालयांमध्येही ध्वजारोहण समारंभ पार पडला. आकाशवाणी मुंबईच्या प्रांगणात केंद्र प्रमुख संजय बोदेले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. याखेरीज शाळा, महाविद्यालय, निमसरकारी आणि बिगर सरकारी संस्था, संघटना, विविध राजकीय पक्षांची कार्यालयं, गृहसंकुलं इत्यादी ठिकाणी मुंबईकरांनी ध्वजवंदना करून स्वातंत्र्यदिन साजरा केला. विविध दुकानं, मॉल्स आणि शॉपिंग सेंटर्समध्ये आज तिरंगी सजावट लक्ष वेधून घेत आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील विविध विमानतळ आस्थापनांवर तिरंग्याच्या रंगांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

0: मुंबईतल्या महापालिका मुख्यालय इमारत, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तसंच अन्य वारसास्थळांच्या इमारती काल सायंकाळपासूनच तिरंगी प्रकाशात न्हाऊन निघाल्या आहेत. महापौर रितू धावडे यांनी महानगरपालिका मुख्यालयात तिरंगा ध्वज फडकावला. यावेळी त्यांनी मुंबईसाठी विविध विकास योजनांची माहिती दिली.
1: मुंबईला जागतिक दर्जाचे महानगर बनवण्यासाठी रात्रंदिवस सर्व यंत्रणांच्या समन्वयातून अखंड काम या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू आहे आणि याचा मला खूप विश्वास आहे. ही सुवर्णमयी मुंबईची नांदी आहे आणि या पायाभूत सुविधा उद्याच्या पिढीला एक वेगळी गतिमान आणि सुरक्षित मुंबई देणार आहे.
0: राज्यात इतरत्रही 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचे कार्यक्रम झाले. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. पालघरमध्ये पालकमंत्री गणेश नाईक, रायगडमध्ये भरत गोगावले, रत्नागिरीत पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते तर सिंधुदुर्गात राज्याचे मत्स्य आणि बंदर विकास मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. रत्नागिरीतील 11 पोलीस अंमलदारांना सेवापदके प्रदान करण्यात आली. सांगलीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी, कोल्हापुरात पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, जळगावात पालकमंत्री गुलाबराव पाटील, जालना इथं पालकमंत्री पंकजा मुंडे, अकोल्यात पालकमंत्री आकाश पुंडकर, वाशिममध्ये पालकमंत्री दत्तात्रय भरणे, परभणीत पालकमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे, नाशिकमध्ये जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, अहिल्यानगर इथं पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील, धुळ्यात पालकमंत्री जयकुमार रावल, हिंगोलीत पालकमंत्री नरहरी झिरवाळ, गडचिरोलीत सहपालकमंत्री आशिष जयस्वाल, लातूरमध्ये पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजभोसले, गोंदियात पालकमंत्री इंद्रनील नाईक तर भंडाऱ्यात राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते कार्यालयात ध्वजारोहण झालं. चंद्रपूर पालकमंत्री डॉ अशोक उईके, बुलढाण्यात पालकमंत्री मकरंद पाटील, धाराशिवमध्ये पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी ध्वजारोहण केलं. भारतीय क्रिकेट संघाचा 600वा कसोटी क्रिकेट सामना आज श्रीलंकेविरुद्ध गॉल इथं सुरू झाला. हा आकडा पार करणारा भारत जगातला तिसरा देश आहे. भारताने पहिला कसोटी सामना 1932 साली इंग्लंड विरुद्ध बर्मिंगहॅम इथं खेळला होता. आजवर भारताने खेळलेल्या कसोटी सामन्यांमधले 186 म्हणजेच 31% सामने जिंकले आहेत. आज सुरू झालेल्या सामन्यात शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या एक गडी बाद 148 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 2027 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी केलं सप्तधारा सूत्राचं आवाहन. गरीब आणि मध्यमवर्गीय युवकांना स्पर्धा परीक्षांसाठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. राज्याचा विकास दर यंदाच्या पहिल्या सहामाहीत 8.8% असून विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यात महाराष्ट्र महत्वाची भूमिका बजावेल असा मुख्यमंत्र्यांना विश्वास. आणि भारतीय क्रिकेट संघाचा 600वा कसोटी सामना श्रीलंकेत गॉल इथं सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: श्रोते हो, आकाशवाणी मुंबईची ही आहे.

पणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सायंकाळचे 5 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत हिंदी देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात मोहम्मद रफी आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील साहिर लुधियानवी यांची देशभक्तीपर गीत रचना. संगीत जयदेव यांचं.

राजेंद्र कृष्णे यांची देशभक्तीपर गीत रचना पण ऐकलीत मोहम्मद रफी आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. संगीत होतं हंसराज बाहल यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील गुलशन बावरा यांची देशभक्तीपर गीत रचना. संगीत कल्याणजी आनंदजी यांचं.